पुजता आहे साधु व्या संतोषा धर्म अगै रथवाहो त्रेतय रस जतै कास जोर अगै रथवाहो द्वापर अत पै का साधु